अनुभव प्रकाश अमित तूज कहिजै कोड इंद्र इंद्राण साय सहान गणिजै त्रि भवन मिहिव सुर नर असुर नीत नीत बण दृण कह तू त्व सर्व नाम कथा कावन करम नाम वर्णत सुमत पुजंग प्रयाद छंद नमस्तुं अकाले नमस्तुं कृपाले नमस्तुं अरूपे नमस्तुं अनूपे नमस्तुं अपेखे नमस्तुं अलेखे नमस्तुं अकाये नमस्तुं अजाये नमस्तुं अगंजे नमस्तुं अपंजे नमस्तुं अनामे नमस्तुं अठामे नमस्तुं अकर्मंग नमस्तुं अतर्मंग नमस्तुं अनामंग नमस्तुं अतामंग नमस्तुं अजीते नमस्तुं अपीते नमस्तुं अबाहे नमस्तुं अटाहे नमस्तुं अनीले नमस्तुं अनादे नमस्तुं अशेदे नमस्तुं अगाधे नमस्तुं अगंजे नमस्तुं अपंजे नमस्तुं उदारे नमस्तुं अपारे नमस्तुं सुएकै नमस्तुं अनेकै नमस्तुं अभूते नमस्तुं अजूपे नमस्तुं निर्कर्मे नमस्तुं निर्परमे नमस्तुं निर्देशे नमस्तुं निर्पेशे नमस्तं निर्नामे नमस्तं निर्कामे नमस्तं निर्धाते नमस्तं निर्काते नमस्तं निर्तूते नमस्तं अभूते नमस्तं अलोके नमस्तं अशोके नमस्तं निर्तापे नमस्तं अथापे नमस्तं निर्माने नमस्तं निदाने नमस्तं अगाहे नमस्तं अबाहे नमस्तं दुर्वर्गे नमस्तं असर्गे नमस्तं प्रपोगे नमस्तं सुजोगे नमस्तं अरंगे नमस्तं अपंगे नमस्तं अगम्ये नमस्तस्तरम्ये नमस्तं जलाश्रे नमस्तं निराश्रे नमस्तं अजाते नमस्तं अपाते नमस्तं अभजवे नमस्तस्त अजवे अदेशं अदेशे नमस्तं अपेशे नमस्तं निर्धामे नमस्तं निर्वामे नम सर्वकाले नम सर्वद्याले नम सर्वरूपे नम सर्वभूपे नमो सर्वखापे नमो सर्वथापे नमो सर्वकाले नमो सर्वपाले नमस्तस्तदेवै नमस्तं अपि वै नमस्तं अजन्मे नमस्तं सुबन्मे नमो सर्वगौणे नमो सर्वपावने नमो सर्वरंगे नमो सर्वपंगे नमो कालकाले नमस्तस्तदयाले नमस्तं अवर्णे नमस्तं अमरणे नमस्तं जरारंग नमस्तं कर्तारंग नमो सर्वतन्धे नमोस्त अबन्धे नमस्तं निरसाके नमस्तं निर्वाके नमस्तं रहीमे नमस्तं करीमे नमस्तं अनन्ते नमस्तं महन्ते नमस्तस्तरागे नमः।